कोट कथ कथ कथी कोटि कोट कोट देदा दे लैदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मे हुक्म चलाए राहो नानक विगसै वे परवाहो साचा साहिब साच नाए भाखे।